भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 28, दशक 3, समास 2, जन्म दुःख निवारण। देहाचं वर्णन हे समर्थ रामदास स्वामी करीत आहेत। त्वचा नसलेला गर्भ खवळतो तेव्हा मातेला डोहाळे लागतात। कटू आणि तीक्ष्ण रसांमुळे बालकाचे सर्वांग पोळते। चामड्याचे हे पोटले बांधलेले असते, तिथेच विष्ठा आतडी असतात, तिथूनच नाभीपासून नाळ निघत असते। विष्ठा मूत्र वांती नाकातोंडातून जंत निघतात, त्यामुळे जीव कासावीस होतो। अशा प्रकारच्या कारागृहात अत्यंत अडचणीच्या जागी जीव अडकतो। तेथे तो देवा चक्रपाणी आता याच्यातून सोडव अशी याचना करतो। देवा मला यातून सोडवा म्हणजे मी काहीतरी स्वहित साधेल, हा गर्भवास चुकवायचा आहे, मला पुन्हा यायचं नाही, असं म्हणून तो प्रतिज्ञा करतो। तोच जन्माची वेळ पुढे येते। माता प्रसूतीच्या वेळी आक्रंदन करू लागते। नाकातोंडाजवळ मांस असते, त्यामुळे मस्तकाद्वारे श्वास घेण्याचा तो प्रयत्न करतो, पण तेही पूर्णपणे झाकलेले असते। जन्माच्या वेळेस मस्तकाचे द्वार झाकलेले असल्यामुळे चित्त कासावीच होते। प्राणी तळमळू लागतो, श्वास कोंडला जातो, त्यामुळे प्राणी त्रासतो, त्याला काही मार्ग दिसत नाही, तो कासावीच होतो। खूप त्रास व्हायला लागतो, देह आडवा होतो। लोक म्हणतात आडवा आला आता कापा, मग ते हातपाय काढतात, हातपाय कापतात, तोंड नाक पोट यांना टाके घालतात। कधी कधी त्या झटापटीत बालक प्राण सोडून देतं, माता मृत बालकाला जन्म देते। कधी कधी बालक मरण पावतो आणि मातेचेही प्राण घेतो। गर्भावस्थेमध्ये असे दारुण दुःख भोगावं लागतं। भाग्यामुळे बाहेर येण्याचा मार्ग सापडला तरी कंठ आणि खांदा यांच्यापाशी कधी कधी अडकतो देह, मग त्याला कष्टाने ओढून काढावे लागते। त्यावेळीसुद्धा कधी कधी प्राण जातात। बालकाचे प्राण गेले की त्याला पुन्हा विस्मरण होते, पूर्वीचे स्मरण राहत नाही। गर्भामध्ये असताना सोहम सोहम म्हणतो, बाहेर पडल्यावर मी कोण कोहम असा प्रश्न विचारतो। यातून कसा बसा बाहेर आला की गर्भवासाचे कष्ट विसरले जातात, मन सुन्न होते, काय झाले काही आठवत नाही। अज्ञानामुळे भ्रांत निर्माण होते आणि तेच सुख खरे असं वाटायला लागतं। देहाचे विकार सुखदुःख माया यातच तो अडकतो। गर्भावस्थेमध्ये असे दुःख प्राणीमात्रांना होते, म्हणून परमेश्वराला शरण जावे। जो भगवंताचा भक्त झाला तो जन्मापासून मुक्त झाला, ज्ञानबळामुळे सर्व काळासाठी विरक्त झाला। अशा प्रकारे गर्भावस्थेमध्ये असलेली संकटे मी यथामती सांगितली, श्रोत्यांनी सावधान होऊन पुढे लक्ष द्यावे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जन्मदुःख निरूपण नाम प्रथम समास समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेताना मनात एक फक्त परमेश्वरच पाहिजे. खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे. परंतु परमेश्वराबद्दल खरं प्रेमच उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे.

येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडतं. बायको मुलांच्या प्रेमाकरता आपण केवढा त्याग करतो, मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये? नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे, दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नये, आणि तेच खरं नामस्मरण आहे. विकार हे काही मुळात टाकाऊ नाही आहेत, ते भगवंतानेच दिलेले आहेत, म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे, मात्र विकारांवर आपण सत्ता गाजवून वापरायला शिकलं पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. समजा राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे हे मिसळलेले आहेत आणि ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहणार, जे त्याला निवडावं लागणार नाही. शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपं आहे ते आपण काढतो, त्याप्रमाणे घ्यायला सोपं असलेलं भगवंताचं नाव आपण घेत गेल्यामुळं विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच, पण तो हवेपणानं भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही. सर्व संतांचं सांगणं एकच आहे, ते असं आहे की तू भगवंताचं अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्यानं तुला सत्याचं ज्ञान होईल. भगवंताचं अनुसंधान याचा अर्थ असा की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण परमात्म्याचं विस्मरण होता कामा नये. भगवंताचं अनुसंधान कोण कसं ठेवेल याचा काही नेम नाही. कुणी पूजा करून ठेवेल, कुणी भजन करून ठेवेल, कुणी नामस्मरण करून ठेवेल, कुणी मानसपूजा करून ते ठेवेल, तर कुणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवेल. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय ठेवावं आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे. अखंड मुखी राम नाम आत असावे अनुसंधान, हात सगळा परमार्थ जाण. जानके जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी नमस्कार. गुंजन मनातलं या कार्यक्रमात ज्योती चौधरीचा नमस्कार. अनेकविध फुलं फुलत असतात. काही गंध काही रंग आपल्या मनाला विशिष्ट आठवणीशी जोडतात. तुमच्या बाबतीत कधी घडलंय का असं? ऐकूया रंग फुलांचा गेला सांगून. नुकताच श्रावण सुरू झालाय. श्रावण सकाळ आल्यानं धरणीनं हिरवा शालू लायलाय. तिनं त्यावर विविध फुलांचा साज चढवलाय. आता बघा ना, कुठे लाल पिवळा जास्वंद डुलतोय तर कुठे गुलाबाचे एकापेक्षा एक सरस रंग मीच डौदार म्हणून सौंदर्यवतींना खुणावत आहेत. गुलबक्षी मोहरली तर झेंडूची फुलं सोन्याची महिरप बनवत पूजेच्या ताटात दाटी वाटीनं विराजमान झाली. बघूया हे सख्या कुठे निघाल्यात.

फुलांची नावे गंमत असते. बहुतेक पांढऱ्या रंगाची फुलंच अधिक सुगंधी असतात. आता बघा, मोगरा, रातराणी, पारिजातक, चमेली, जाईजुई, कुंदा, रजनीगंधा यादी बरीच लांब आहे. या फुलांच्या रंगाचं देणं जरी यांना लाभलं नसलं ना, तरी सुगंधाचं वैभव मात्र भरभरून मिळाले त्यांना. आणि म्हणूनच प्रत्येकानं फुलांकडून शिकावं. आपल्याजवळ जे नाही त्याचं दुःख न करता जे आहे त्याचाच आपण आनंद शोधायचा. अन अशा सुगंधाची दुसऱ्याच्या मनात अत्तराप्रमाणे शिंपण करायची.

श्रावण म्हटला की ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. धो धो बरसणारा तो त्याची विविध रूप बघायला मज्जा येते. वाटतं या पावसात भिजावं, त्यावेळी छत्रीचाही अडचण नको वाटतो. उंच टेकड्यावर बरसणाऱ्या त्याच्या धारांचे तुषार अंगावर मनसोक्त झेलून घ्यावे. अन धरेची ही हिरवी संपदा आपल्या ओंजळीत घेऊन ओंजळ सांडण्यापूर्वीच वाटायला शिकावी, कारण यामुळे कुणाच्या तरी ओठांवरती हास्य फुलेल.

श्रावण म्हटला की ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. धो धो बरसणारा तो त्याची विविध रूप बघायला मज्जा येते. वाटतं या पावसात भिजावं, त्यावेळी छत्रीचाही अडचण नको वाटतो. उंच टेकड्यावर बरसणाऱ्या त्याच्या धारांचे तुषार अंगावर मनसोक्त झेलून घ्यावे. अन धरेची ही हिरवी संपदा आपल्या ओंजळीत घेऊन ओंजळ चाळण्यापूर्वीच वाटायला शिकावी, कारण यामुळे कुणाच्या तरी ओठांवरती हास्य फुलेल. रंगफुलांचा गेला सांगून. तिसरं गाणं. अनेकदा झाडावर फुलणारी फुलं बघून असं वाटतं जणू ही फुलं कॅटवॉक करायला झाडाच्या रॅम्पवर आली. काय की न जाकत ते सौंदर्य अनमंद मंद सुगंध. त्याला अंजारत गुंजारत कुणी बळे बळेत कळ्याही ओरबडून नेतं. कुणी त्याचे हार तुरे बनवतात, तर कुणी अनिमिष नेत्रांनी ही सृष्टीची श्रीमंती अनुभवतात. खरं तर या फुलांना फुलू द्यावं, कारण त्यामुळेच तर फुलपाखरांची संख्या वाढते. अन कळ्या गुंगुकतील, फुलले रेक्षण माझे फुलले.

आजचा हमराज कार्यक्रम श्रोत्यांसाठी तीन रचना सादर करणार आहे. पहिली रचना गीत मजरू सुलतानपुरी, म्युझिक पंडित अमरनाथ, स्वर लता मंगेशकर, इयर 1955, चलचित्र गरम कोट. ऐकूया लता मंगेशकरांच्या चाहत्यांनी सुद्धा न ऐकलेलं हे गाणं. गाण्याचे शब्द आहेत, जुल्फों वाले को क्या पता घूंघट में जल गई गोरी.

दुसरी रचना, गीत इंदीवर, म्युझिक तिमीर बरन आणि एस के पाल, स्वर गीतादत्त, इयर 1954, चलचित्र बादबान। संबंधांमध्ये अंतर असल्याने संवाद पूर्ण न झाल्याची खंत प्रेमिका व्यक्त करत आहे। गाण्याचे शब्द आहेत, हर रोज कहा हर रोज सुना, एक बात ना पूरी हो पाई।

शेवटी कुंदनलाल सैगल यांना अजरामर गाणी देणारे विविधरंगी संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा परिचय ऐकवत आहोत. त्यांच्या कालातीत गाण्यांनी आपल्याला कल्पना येते की ते जर हयात असते तर 1950 दशकात त्यांनी कशी गाणी रसिकांना दिली असती. ऐकूया ट्रिब्यूट टू खेमचंद प्रकाश पार्ट 1. हमराज कार्यक्रमाचा हा होता आजचा भाग. नमस्कार.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 28, दशक 3, समास 2, जन्म दुःख निवारण। देहाचं वर्णन हे समर्थ रामदास स्वामी करीत आहेत। त्वचा नसलेला गर्भ खवळतो तेव्हा मातेला डोहाळे लागतात। कटू आणि तीक्ष्ण रसांमुळे बालकाचे सर्वांग पोळते। चामड्याचे हे पोटले बांधलेले असते, तिथेच विष्ठा आतडी असतात, तिथूनच नाभीपासून नाळ निघत असते। विष्ठा, मूत्र, वांती, नाकातोंडातून जंत निघतात, त्यामुळे जीव कासावीस होतो। अशा प्रकारच्या कारागृहात अत्यंत अडचणीच्या जागी जीव अडकतो। तेथे तो देवा चक्रपाणी आता याच्यातून सोडव अशी याचना करतो। देवा मला यातून सोडवा म्हणजे मी काहीतरी स्वहित साधेल, हा गर्भवास चुकवायचा आहे, मला पुन्हा यायचं नाही, असं म्हणून तो प्रतिज्ञा करतो। तोच जन्माची वेळ पुढे येते। माता प्रसूतीच्या वेळी आक्रंदन करू लागते। नाकातोंडाजवळ मांस असते, त्यामुळे मस्तकाद्वारे श्वास घेण्याचा तो प्रयत्न करतो, पण तेही पूर्णपणे झाकलेले असते। जन्माच्या वेळेस मस्तकाचे द्वार झाकलेले असल्यामुळे चित्त कासावीस होते, प्राणी तळमळू लागतो, श्वास कोंडला जातो, त्यामुळे प्राणी त्रासतो, त्याला काही मार्ग दिसत नाही, तो कासावीस होतो, खूप त्रास व्हायला लागतो, देह आडवा होतो। लोक म्हणतात आडवा आला आता कापा, मग ते हातपाय काढतात, हातपाय कापतात, तोंड नाक पोट यांना टाके घालतात। कधी कधी त्या झटापटीत बालक प्राण सोडून देतं, माता मृत बालकाला जन्म देते। कधी कधी बालक मरण पावतो आणि मातेचेही प्राण घेतो। गर्भावस्थेमध्ये असे दारुण दुःख भोगावं लागतं। भाग्यामुळे बाहेर येण्याचा मार्ग सापडला तरी कंठ आणि खांदा यांच्यापाशी कधी कधी अडकतो देह, मग त्याला कष्टाने ओढून काढावे लागते। त्यावेळीसुद्धा कधी कधी प्राण जातात। बालकाचे प्राण गेले की त्याला पुन्हा विस्मरण होते, पूर्वीचे स्मरण राहत नाही। गर्भामध्ये असताना सोहम सोहम म्हणतो, बाहेर पडल्यावर मी कोण कोहम असा प्रश्न विचारतो। यातून कसा बसा बाहेर आला की गर्भवासाचे कष्ट विसरले जातात, मन सुन्न होते, काय झाले काही आठवत नाही, अज्ञानामुळे भ्रांत निर्माण होते आणि तेच सुख खरे असं वाटायला लागतं। देहाचे विकार, सुखदुःख, माया यातच तो अडकतो। गर्भावस्थेमध्ये असे दुःख प्राणीमात्रांना होते, म्हणून परमेश्वराला शरण जावे। जो भगवंताचा भक्त झाला तो जन्मापासून मुक्त झाला, ज्ञानबळामुळे सर्व काळासाठी विरक्त झाला। अशा प्रकारे गर्भावस्थेमध्ये असलेली संकटे मी यथामती सांगितली, श्रोत्यांनी सावधान होऊन पुढे लक्ष द्यावे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जन्मदुःख निरूपण नाम प्रथम समास समाप्त। धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेताना मनात एक फक्त परमेश्वरच पाहिजे. खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे, परंतु परमेश्वराबद्दल खरं प्रेमच उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमानं हाक मारताच येत नाही आपल्याला, आणि मग ती त्याला ऐकू कशी जाणार. सहवासानं प्रेम वाढतं. अहो, 4 तास आघाडीचा प्रवास केला तर त्या सहवासातसुद्धा शेजारी बसलेल्या माणसाबद्दल प्रेम उत्पन्न होतं. तर नामस्मरणानं प्रेम का नाही उत्पन्न होणार? देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडतं. बायको मुलांच्या प्रेमाकरता आपण केवढा त्याग करतो, मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये? नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे. दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नये, आणि तेच खरं नामस्मरण आहे. विकार हे काही मुळात टाकाऊ नाही आहेत, ते भगवंतानंच दिलेले आहेत, म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे, मात्र विकारांवर आपण सत्ता गाजवून वापरायला शिकलं पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. समजा राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे हे मिसळलेले आहेत, आणि ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहणार, जे त्याला निवडावं लागणार नाही. शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपं आहे ते आपण काढतो. त्याप्रमाणे घ्यायला सोपं असलेलं भगवंताचं नाव आपण घेत गेल्यामुळं विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच, पण तो हवेपणानं भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही. सर्व संतांचं सांगणं एकच आहे, ते असं आहे की तू भगवंताचं अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्यानं तुला सत्याचं ज्ञान होईल. भगवंताचं अनुसंधान याचा अर्थ असा की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण परमात्म्याचं विस्मरण होता कामा नये. भगवंताचं अनुसंधान कोण कसं ठेवेल याचा काही नेम नाही. कुणी पूजा करून ठेवेल, कुणी भजन करून ठेवेल, कुणी नामस्मरण करून ठेवेल, कुणी मानसपूजा करून ते ठेवेल, तर कुणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवेल. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय ठेवावं, आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे. अखंड मुखी राम नाम, आत असावे अनुसंधान, हात सगळा परमार्थ जाण. जानके जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला

विविध फुलं फुलत असतात. काही गंध काही रंग आपल्या मनाला विशिष्ट आठवणीशी जोडतात. तुमच्या बाबतीत कधी घडलंय का असं? ऐकूया रंग फुलांचा गेला सांगून. नुकताच श्रावण सुरू झालाय. श्रावण सकाळ आल्यानं धरणीनं हिरवा शालू लिहायलाय. तिनं त्यावर विविध फुलांचा साज चढवलाय. आता बघा ना, कुठे लाल पिवळा जास्वंद डुलतोय तर कुठे गुलाबाचे एकापेक्षा एक सरस रंग मीच डौलदार म्हणून सौंदर्यवतींना खुणावत आहेत. गुलबक्षी मोहरले तर झेंडूची फुलं सोन्याची महिरप बनवत पूजेच्या ताटात दाटी वाटीनं विराजमान झाली. बघूया हे सख्या कुठे निघाल्यात.

फुलांची ना एक गंमत असते, बहुतेक पांढऱ्या रंगाची फुलंच अधिक सुगंधी असतात. आता बघा, मोगरा, रातराणी, पारिजातक, चमेली, जाईजुई, कुंदा, रजनीगंधा यादी बरीच लांब आहे. या फुलांच्या रंगाचं देणं जरी यांना लाभलं नसलं ना, तरी सुगंधाचं वैभव मात्र भरभरून मिळाले त्यांना. आणि म्हणूनच प्रत्येकानं फुलांकडून शिकावं, आपल्याजवळ जे नाही त्याचं दुःख न करता जे आहे त्याचाच आपण आनंद शोधायचा. अन अशा सुगंधाची दुसऱ्याच्या मनात अत्तराप्रमाणे शिंपण करायची.

श्रावण म्हटला की ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. धो धो बरसणारा तो त्याची विविध रूप बघायला मज्जा येते. वाटतं या पावसात भिजावं, त्यावेळी छत्रीचाही अडचण नको वाटतो. उंच टेकड्यावर बरसणाऱ्या त्याच्या धारांचे तुषार अंगावर मनसोक्त झेलून घ्यावे. अन धरेची ही हिरवी संपदा आपल्या ओंजळीत घेऊन ओंजळ सांडण्यापूर्वीच वाटायला शिकावी, कारण यामुळे कुणाच्या तरी ओठांवरती हास्य फुलेल.

श्रावण म्हटला की ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. धो बरसणारा तो त्याची विविध रूप बघायला मज्जा येते. वाटतं या पावसात भिजावं, त्यावेळी छत्रीचाही अडचण नको वाटतो. उंच टेकड्यावर बरसणाऱ्या त्याच्या धारांचे तुषार अंगावर मनसोक्त झेलून घ्यावे. अन धरेची ही हिरवी संपदा आपल्या ओंजळीत घेऊन ओंजळ आणण्यापूर्वीच वाटायला शिकावी, कारण यामुळे कुणाच्या तरी ओठांवरती हास्य फुलेल. रंगफुलांचा गेला सांगून. तिसरं गाणं. अनेकदा झाडावर फुलणारी फुलं बघून असं वाटतं जणू ही फुलं कॅटवॉक करायला झाडाच्या रॅम्पवर आली. काय तिनं जाकत ते सौंदर्य आणि मंदमंद सुगंध. त्याला अंजारत गुंजारत कुणी बळे बळेत कळ्याही ओरबडून नेतं. कुणी त्याचे हार तुरे बनवतात, तर कुणी अनिमिष नेत्रांनी ही सृष्टीची श्रीमंती अनुभवतात. खरं तर या फुलांना फुलू द्यावं, कारण त्यामुळेच तर फुलपाखरांची संख्या वाढते. अन कळ्या गुंगुकतील, फुलले रेक्षण माझे फुले.

आजचा हमराज कार्यक्रम श्रोत्यांसाठी तीन रचना सादर करणार आहे. पहिली रचना गीत मजरू सुलतानपुरी, म्युझिक पंडित अमरनाथ, स्वर लता मंगेशकर, इयर 1955, चलचित्र गरम कोट. ऐकूया लता मंगेशकरांच्या चाहत्यांनी सुद्धा न ऐकलेलं हे गाणं. गाण्याचे शब्द आहेत, जुल्फों वाले को क्या पता घूंघट में जल गई गोरी,

दुसरी रचना, गीत इंदीवर, म्युझिक तिमीर बरन आणि एस के पाल, स्वर गीतादत्त, इयर 1954, चलचित्र बादबान। संबंधांमध्ये अंतर असल्याने संवाद पूर्ण न झाल्याची खंत प्रेमिका व्यक्त करत आहे। गाण्याचे शब्द आहेत, हर रोज कहा, हर रोज सुना, एक बात ना पूरी हो पाई।

शेवटी कुंदनलाल सैगल यांना अजरामर गाणी देणारे विविधरंगी संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा परिचय ऐकवत आहोत. त्यांच्या कालातीत गाण्यांनी आपल्याला कल्पना येते की ते जर हयात असते तर 1950 दशकात त्यांनी कशी गाणी रसिकांना दिली असती. ऐकूया ट्रिब्यूट टू खेमचंद प्रकाश पार्ट 1. हमराज कार्यक्रमाचा हा होता आजचा भाग. नमस्कार.